नमस्कार, आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झाचेर तुम्ही ऐकतात FM रेनबो, तशेंच 1278 किलोहर्ट्झांचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटा न्यूज ऑन AIR आनी म्हादय चॅनल. आयज वार सोमार, भारतीय सौर दीस, 8 आषाढ, शके 1948 म्हळ्यारूच 29 जून 2026. 5:55 आनी 48 सेकंद जातात. FM रेनबो सेवेच्या पहिल्या सभेक आता आमी आरंभ करता. सुप्रभात.

आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झाचेर तुम्ही ऐकतात एफ एम रेनबो. आता बरोबर सवराचेर तुमकां ऐकपाक मेळटल्यो दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत केल्ल्यो हिंदीतल्यान खबरो.

सवरा आणि 5 मिनटां जातात. एफ एम रेनबो सेवा 105.4 मेगाहर्ट्ज. आता तुमकां सांगता आयच्या दिसा वितरपाच्या कार्यावळींची रूपरेषा.

5:10 वर्ल्ड म्युझिक, 5:35 ऐकुपेनो मराठी गीतांच्या कार्यावळीन आज तुमका ऐकपाक मेळटली चित्रपट संगीत. 5:58 कोंकणीतल्यान मुखेल खबरो, 6:00 दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत केल्यो हिंदीतल्यान खबरो, 6:05 रेनबो सांज, 6:30 कोंकणीतल्यान खबरो आसतल्यो, 7:10 ऐकुपेनो बॉलिवूड संगीत सफर, मजगती 7:20 कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरोत मुखार ऐकपाक मेळटल्यो. रातच्या 8:00 कातारांची कार्यावळ आसतली, सदाभारी कार्यावळ 8:30. रातच्या 9:00 न्यूज एट 9, 9:15 एस्टरडे वन्स मोर, 10:00 दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत केल्यो हिंदीतल्यान खबरो, उपरांत आसली पश्चिमी संगीताची कार्यावळ आरजीस चॉईस. जॅझ टायम ऐकपाचो वेळ 11:10. 12:00 दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत केल्यो हिंदीतल्यान खबरो आसतल्यो आनी उपरांत ह्या सभेतल्यान आमी तुमचो निरोप घेतली. FM रेनबो सेवा 105.4 MHz तुमच्या सगळ्या खातीर रातच्या 12:05 मेरेन. येता तुमच्या खातीर पुष्पांजली भक्ती संगीताची कार्यावळ कांय खिणा भितरच.

आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झाचेर तुमी आयकतात एफ एम रेनबो. सवारा आनी 10 मिनटां जातात पुष्पांजली कार्यावळीन येवकार.

तूच महादेव, तूच शंकरा, आमच्या जिवितांत सदांच तुजी कृपा अखंड दवर, हेंच मागणें.

0: ही आशिल्ली भक्ती संगीताची कार्यावळ पुष्पांजली एफ एम रेनबो सेवा 105.4 मेगाहर्ट्झ. आता ऐकूया कोकणीतल्या मुखेल खबरो. सवरांनी 30 मिनिटं जातात, सांगता राजश्री कामत.
1: नमस्कार, हा राजश्री कामत आणि असतक्या मुखेल खबरो. जून महिन्यात स्वदेशी C-295 विमानाच्या पहिल्या उड्डाणात भारतान हवाई येरादारी क्षेत्रात व्हड येस मेळला अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळींतल्यान म्हळां. चवथ उत्सवा खातीर गणपती बाप्पाची मुर्ती ह्या देशाच्या मातयेंतल्यान तयार जाल्ली आनी थळाव्या कारागिरांच्या हातांतल्यान तयार केल्ली आसची अशी खात्री करून घेवपाचो उलो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सगळ्या लोकांक मारला. कॅच द रेन हो उपक्रम देशातल्या नागरिकांनी गंभीरतायेन चालीक लावचो अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या आवाहना प्रमाण गोंयकारांनी कॅच द रेन उपक्रमात वांटो घेवचो. उदकाचो प्रस्न सुटावो करपाच्या हेतांतल्यान ही मोहीम म्हत्वाची आसा अशें मुखेलमंत्री दत्तोय प्रमोद सावंत हांणी म्हळां. गोंयच्या समृद्ध इतिहास आनी सांस्कृतीक दायजाचे जतन करपाच्या उद्देशान पुनर्स्थापीत केल्लो हर्ण किल्ल्याचे औपचारीक तरेन मुखेलमंत्री दत्तोय प्रमोद सावंत हांच्या हस्तुकीं लोकार्पण जालें. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी एल संतोष हांणी मुख्यमंत्री दत्तोय प्रमोद सावंत आनी राज्य भाजपाचे अध्यक्ष दामू नायक हांचे वांगडा कदंब पठाराचेर भाजपा मुख्यालय इमारत बांदकामाची पळोवणी केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला 2029 मेरेन देशाक नशामुक्त भारत करपाची मोख केंद्र सरकारान दवरल्या. गोंयाकूय ह्या 3 वर्सां भितर नशामुक्त करपाची मोख गोंय सरकारान दवरल्या अशें गोंयचे मुखेल सचीव व्ही कांदवेलू हांणी म्हळां. गोवा सरकाराच्या सहकार खात्या वतीन 5व्या राष्ट्रीय सहकार सप्तकाचे उक्तावण आज सकाळी 10 वरांचेर फोंडेच्या राजीव गांधी कला मंदिरात जातले. पणजे शहरातल्या भटक्या कुत्र्यांचे सुमार 80% रॅबीज प्रतिबंधक लसीकरण पुराय जाला अशी माहिती पणजी महापालिकेचे महापौर रोहित मनसेरात हांणी दिल्या. ह्यो आशिल्ल्यो मुखेल खबरो.

आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झाचेर तुम्ही ऐकतात एफ एम रेनबो. शास्त्रीय संगीताच्या कार्यावरीन तुमका सगळ्यांक मायमोगाचो योकारण नमस्कार. ऐकूया गौरी नायक भट्ट यांच्या गायनान राग यमनी बिलावल.

0: कलात्मगोय ऐकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
1: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
2: कलात्मगोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
0: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
3: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूंक जाय.
0: कलात्मगोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
2: कलात्मगोय
1: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रावयल्यान
2: कलात्मगोय.

0: योगाचे अभ्यासक सांगतात, योग हो जितले बेगीन दैनंदिन जीवनाचो भाग जाता तितलो ताजे पसून मेळपी लाभ हो अधिक असता. तुम्ही कितली जगली हाजे परस तुम्ही कितली निरोगी आयुष्य जगली हाका चढ महत्व हांगा येता. आणि म्हणूनच आहार विहारा बरोबर योग या गजालीक आम्ही चढ महत्व दिवप हे खूप खूप गरजेचे जावन असा असे आमचे योग अभ्यासक आमका सांगतात.
1: इष्टानो, प्लॉगिंग आचरणात हाडूया. जॉगिंग करतासतना प्लास्टिक दिश्टी पडले जाल्यार ते उखलून कोयराच्या पेटयेंत उडोवप. प्लॉगिंग ही नवी संकल्पना तुम्ही आम्ही आचरणात हाडूया.

स्वप्नील बांदोडकर यांचा आवाज आशिल्लो, संगीत दिले अजय नायक आणि रचना आशिल्ली चंद्रिका पाडगावकर यांची. नमस्कार गोवा कार्यवाहीन मुखार सरताना आता ऐकूया आयचो दिनविशेष.

0: एकोणतीस जून दिनविशेष. आयचोय हो दीस आपले भितर कितलीशींच खाशेलपणां घेवन येता. एकोणतीस जून हो दीस राष्ट्रीय सांख्यिकी दीस म्हूण पाळटात, नॅशनल स्टॅटिस्टिक्स डे. राष्ट्रीय सांख्यिकी दीस दर वर्सा एकोणतीस जून हे दिसा भारतांत पाळटात. देशाचे म्हान सांख्यिकी शास्त्रज्ञ प्रशांत चंद्र महाल नॉबीस हांची आयज जयंती, आनी हो दीस राष्ट्रीय सांख्यिकी दीस म्हणू पाळटात. आर्थिक नियोजन आनी सांख्यिकीय विकासाच्या क्षेत्रांत अतुलनीय अशें योगदान दिल्ले बद्दल देशाच्या विधान परिशदेन प्रशांत चंद्र महाल नॉबीस हांची जयंती ही राष्ट्रीय सांख्यिकी दीस म्हणून पाळपाचो निर्णय घेतलो. भारत सरकाराच्या ह्या निर्णया खातीर दर वर्सा एकोणतीस जून हे दिसा राष्ट्रीय सांख्यिकी दीस पाळटात. तर आयज आसा राष्ट्रीय सांख्यिकी दीस, नॅशनल स्टॅटिस्टिक्स डे. आयचे हे दिसा 2001 वर्सा पंडीत हृदयनाथ मंगेशकर हांकां नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार जाहीर जाल्लो. तर आयचेच दिसा 2007 वर्सा ऍपल कंपनीन आपलो पयलो मोबायल फोन आयफोन प्रकाशीत केल्लो. 1893 वर्सा भारतीय संख्याशास्त्राचे जनक इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटाचे संस्थापक प्रसंत चंद्र महाल नॉबीस हांचो जल्म जाल्लो. तर 1995 वर्सा दक्षिण कोरियांत सेऊल हांगा सॅमसंग डिपार्टमेंटल स्टोराची इमारत कोसळून 502 लोकांक मरण आयिल्ले, तर 937 जाण जखमी जाल्ले. आयज आमी याद काडटा श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हांची. आयज तांचो जल्माचो दीस. नामनेचे विनोदी लेखक आनी नाटककार अशी तांची वळख. तांचो जल्म 29 जून 1871 हे दिसा नागपुरांत जालो. इंग्लीश नाटकां कादंबऱ्यो वाचपाची आवड तांकां भुरगेपणांतच लागली. पांचवेंत आसतना तांणी सुखमालिका ह्या नांवाचें नाटक बरयलें. फुडें वकिली वेवसायांत आसतनाच साहित्य निर्मिती तांणी चालू दवरली. वीरतनय, मूकनायक, वधुपरिक्षा, सहचारिणी, गुप्त मंजुषा, मतिविकार, शिवपावित्र्य सारकी गाजिल्ली नाटकां तांणी बरयलीं. 1927 वर्सा पुणे हांगा भरिल्ल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष आशिल्ले. मराठी साहित्यांत विनोदी वाङ्मयाचे जनक म्हणून श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हांचें नांव घेतात. तर आयज तांची जयंती. आयज आमी याद काडटा दामोदर धर्मानंद कोसंबी प्राच्यविद्या पंडीत गणितज्ञ विचारवंत आनी इतिहासकार हांची. आयज तांचो स्मृती दीस. तर ह्यो आनी अश्यो अनेक खास घटना नोंद करता आयचो हो खास दीस 29 जून.
1: दिन विशेष.

समाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या समाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग

0: व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नां खातीर आणि मोलादीक योगदाना खातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आनी दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो ह्या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आनी ती 31 जुलय 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध आसात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलय 2026.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. जून म्हयन्यात स्वदेशी C-295 विमानाच्या पहिल्या उड्डाणान भारतीय हवाई येरादारी क्षेत्रात व्हड यस मेळयला अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळीत म्हळा. अशे तरेची 40 विमानां भारतात तयार करतात अशी माहिती प्रधानमंत्र्यांनी दिली. हे खातीर एमएसएमई आणि एरोस्पेस मळार नवी चालना मेळटा आशिल्ल्यान रोजगाराची संधी वाढटा आणि आत्मनिर्भर भारताचो संकल्प अधिक घटमूट जाता असे प्रधानमंत्र्यांनी म्हणा.
2: C-295 ये विमान मेड इन इंडिया है और C-295 विमान ने अपनी पहली उड़ान पूरी की है और ऐसे 40 विमान भारत में ही बनाए जा रहे हैं. इससे एमएसएमई और एरोस्पेस सेक्टर को नई शक्ति मिल रही है. आज समुद्र से लेकर आकाश तक हमारा भारत अधिक सुरक्षित और आत्मनिर्भर बन रहा है.
1: कांय काळ लोकांनी भांगर खरेदी करप आणि विदेशात प्रवास करप टाळचे, तसेच कार पूल म्हणजे एकाच गाडयेतल्यान खूप जणांनी प्रवास करपाच्या पद्धतीचं लाव घेऊचं असे आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं. चवथी खातीर गणपती बाप्पाची मूर्ती या देशाच्या मातयेतल्यान तयार झाली आणि थळाव्या कारागिरांच्या हातातल्यान तयार केली असची हाची खात्री करून घेऊपाचो उलो ताणी मारलो. निमणे प्रधानमंत्र्यांनी उदका संवर्धनाचेर भर दिलो आणि पावसाच्या उदकाचो दर एक थेंब वाटावचो पडटलो असे सांगले. कॅच द रेन मोहिमेची गती उणी जावपाक फावना असे ताणी म्हणा. पावसाच्या उदकाची साठवणूक करात असे म्हणीत कॅच द रेन हो उपक्रम देशातल्या नागरिकांनी गंभीरतेन चालीक लावचो असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केल्या आवाहनाप्रमाण गोयकारांनी कॅच द रेन उपक्रमात वाटो घेवचो. उदकाचा प्रश्न सुटावो करपाच्या हेतातल्यान ही मोहीम महत्वाची असा असे मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हणा.
3: माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने जो मन की बात कार्यक्रम कहा, उन्होंने उनमें कैच द रेन की जो कैंपेन में सहभागी होने का सभी लोगों को आह्वान किया. मैं भी गोवा के लोगों को आह्वान करता हूँ कि कैच द रेन इस कैंपेन में सभी पार्टिसिपेट हो और जितना हो सके उतना पानी कंजर्व करें. ये तो डायरेक्ट मैसेज माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की तरफ से दी है.
1: गोयच्या समृद्ध इतिहासात आणि सांस्कृतिक दर्जाचे जतन करपाच्या उद्देशान पुनर्स्थापित केल्लो हळण किल्ल्याचे औपचारिक तरेन मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी लोकार्पण झाले. 17व्या शेंकड्यात सावंत भोसले हांणी बांदिल्ल्या ह्या किल्ल्यान त्या काळात न्हयमार्गान चलपी व्यापाऱ्यांचे रक्षण केले आणि गोयच्या उत्तरी सरहद्दीचो राखणदार म्हणून महत्वाची भूमिका साकारली. सरकारान 66 लाख रुपया खर्च करून ह्या किल्ल्याचे नूतनीकरण केलां अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
4: फाटल्या 7.5 वर्षाच्या कार्यकाळात अशाच पद्धतीत आम्ही ज्याका म्हणता की विरासत भी और विकास भी, माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच्या कार्यकाळात आम्ही ज्याका म्हणता की विकासा बरोबर विरासताकूय भी खूप महत्व दिला. आमचे आर्कोलॉजिकल स्ट्रक्चर्स हे आमकां टिकोवन दवरपा खातीर सातत्यात आमचो प्रयत्न आसा.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढारपणाखाला 2029 मेरेन देशाक नशामुक्त भारत करपाची मोख केंद्र सरकारान दवरल्या. गोंयाकूय ह्या 3 वर्सां भितर नशामुक्त करपाची मोख गोंय सरकारान दवरल्या अशें गोंयचे मुखेल सचीव

ऐकुपेनो जगजीत सिंह यांचा आवाज निघतोच तुम्ही ऐकलं. असे म्हणतात की उदक धावता म्हणूनच ताका वाटी मेळटा. त्याचप्रमाण जो प्रयत्न करता ताका यशाची सुखाची आनंदाची वाट सापडटाच. कर्तृत्वाचेर सदांच विश्वास असचो. येवपी प्रत्येक नवी सकाळ ही कर्तृत्वा खातीरूच येता.

पंडित हृदयनाथ मंगेशकरांचा आवाज निघत असतो मी ऐकलो. तुमच्या सांगतानाचा नमस्कार गुवाही कार्यावळ. बरोबर 7:45 तुमकां ऐकपाक मेळटली कलात्मक ही वळेरी. ऐकुव्या न्हू आयज वडाची पुनव. हो सण पौर्णिमेक जून म्हयन्यांत येता. प्रत्येक सुवासिनी वडाची पुनव उत्साहान आनी श्रद्धेन साजरी करतात. आपल्या घरकाराच्या दीर्घ आयुष्या खातीर आनी बऱ्या आरोग्या खातीर वटवृक्षाची पुजा करतात. आयच्या दिसा उपास करून वडाच्या झाडाक सूत गुंडाळून प्रदक्षिणा घालतात आनी विधीपूर्वक पुजा करून 5 प्रकारची फळां देवाक अर्पण करपाची प्रथा पयलीपासून आसा.

0: ऐकुपनो आता वेळ झाला कलात्म गोय ही वळेरी ऐकुपाचो ऐकूया.
1: आकाशवाणी पणजी सादर करता रेडिओ वळेरी कलात्म गोय. गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोगजिवी कला प्रकारांचेर नदर घालपी कार्यावळ, संशोधन, लेखन आणि प्रस्तुती. डॉक्टर साईश देशपांडे.
2: प्रथम नमन गणपते, प्रथम नमन.
1: भाग 13, फुगड्यांचे खाशेले गुण.
3: नमस्ते आयकोगण, हांव डॉक्टर साईश देशपांडे तुमकां योगार दिता हे वळेरेंत, जाचे नाव आसा कलात्म गोय.

0: या खासा प्रयोगजीवी कलेविषयी ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर जयंती नाईक किती सांगतात ऐकूया.
1: लोकनृत्यात खे तुमका आढळता नाटकाचं एक घटक?
2: लोकनृत्य म्हणताना पळय आता आमचे कडेन फुगडी जाता. काय फुगडेचो एक प्रकार असा जातून एणी फुगडी नावाचो एक जो प्रकार असा तो नाट्यमय रितीन जाता. दोन पंगड जातात आनी चड करून तातून एणी फू म्हणत मागीर संवाद उलयतात. आनी एक म्हणजे एक पात्र एक कोण खेळो खेळगडी जावं तातली एक जी नाचणारी आसा ती मागीर तातून त्या पात्र तांकां नांवां दिल्ली आसतात. आनी हातून जे कितें घडटा न्ही ते लग्न ठरोवपाचे एणी फू खास करून लग्न ठरोवपाचो जी प्रोग्राम आसा तो तातून जाता. लग्नाची कार्यावळ म्हणजे एका ओळ जी आसता ती चलेकाराची एक ओळ आसा ती चलेकाराची मागीर सोयरीक घेवन वचप हे करप लग्न लावप आनी निमाणे मागीर झगडी बिगडी माय सुनेची. सो हे सगळे ते पात्र ठरता तातले ओळीतले एक एक पात्र ठरता. सो हो फुगडेचो प्रकार आसूनय तातून नाट्य घटक आसा.
0: फुगड्यांच्या खाशेल्या गुणांविषयी माहिती करून घेऊया प्राध्यापक पूर्णिमा केरकर यांच्या कडल्यान.
3: फुगड्यो वेगवेगळ्या वाठारांनी वेगवेगळ्या प्रकारचे दिसतात. गीतांनी साम्य खूप असता. भावनांचे उमाळे व्यक्त करतानाची त्यांची पद्धत पदन्यास हावभाव हातूंतल्यान त्या समाजाच्या संस्कृतीचा प्रभाव दिसती पडता. खडकाचा पालाने डोंगरचे पाणी डोंगरचे पाणी दे दादा दे दादा राजाळे मस राजाळे मस नाही बहिणी नाही बहिणी राजाळे मस असे म्हणत म्हणत वाकून टाळ्या विरहित फुगडी घालपी धनगर समाजातल्या बायलांच्या हालचाली पावलांची समरसता गीता म्हणपाची पद्धत हातूंतल्यान म्हशी बोकडा निसर्ग हांचे बरोबर तांचे कितले नाते आसा ते दिसचे पडटा. संस्कृताय टिकोवन दवरपाचे काम बायलांनी केल्लेले आसा ताचे पडबिंब फुगडी गितांनी दिसता. भाशीक बदलतो प्रवाह आसा. पैशाचे आणले गहू ग रोटये भाजले नऊ ग येथे चपाते भाजले नऊ ग हा आधुनिक बदल जाणवतो. गावागावाप्रमाणे समाजा परत्वे बदलत रावपी ग्रामदैवतांची नावा मनशांची थळाव्या पशुपक्षांची प्राण्यांची नावा सरभोवतणीचो समाज निसर्ग भाषा हांचो प्रभाव फुगडी गीतांत दिश्टी पडटा. मौखिक प्रवाह भाशीक सौंदर्य समाज जीवन आणि निसर्ग हांचे मनोज्ञ दर्शन फुगडेतल्यान आमकां दिसता.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या यूट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा.
1: खंय वता इतले ताकतिकेन?
2: आणि खंय? बाजारात.
1: बाजारात? आणि पोती खंय तर?
2: पोती पोती त्या दितात मगो फुकट.
1: पहिले ही सवय तुमची, ही सवय सामकी चुकीची. असल्यानीच आमच्या सैमाची वाट लागल्या.
2: मागीर
1: बाजारात वतना घरा कडल्यान कपड्याची पोती व्हरची, म्हणजे प्लास्टिकचो कोयर घरा येवचो ना.
2: कळ कळ, कपड्याची पोती.
1: से नो टू प्लास्टिक.

आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झचेर तुम्ही ऐकतात एफ एम रेनबो. सकाळची बरोबर 8:15 आणि 40 सेकंद जातात. कातारांच्या कार्यावळीन तुमका सगळ्यांक मायेमोगाचो नमस्कार.

सकाळची बरोबर 9 वाजून जाऊन 1 मिनिट आणि 30 सेकंद जातात. FM रेनबो 105.4 MHz सदाबहार कार्यावळीन तुमका सगळ्यांक मायमोगाचो नमस्कार.

रुणालयला हांचो आवाज निघतोच तुम्ही ऐकलो. घरोंदा ह्या फिल्मातलं ऐकुबेनो हे गीत आशिलें. दर दिसा तुमच्या खातीर सदाबहारी कार्यावळ असता 9 ते 10:05 या मजगती. आनी ह्या कार्यावळीन तुम्ही ऐकतात सदांच पोन्न्या हिंदी फिल्मेंतली गीतां. वेळ बरोबर 9:12 जातात.

सदाभार कार्यावळीन येसुदासांचो आवाज निघतोच तुम्ही ऐकलो. चिच्चोर ह्या फिल्मातले ऐकुप्यानो हे गीत आशिल्ले. संगीतकार आणि गीतकार आशिले रवींद्र जैन आणि गावपी कलाकार येसुदास आणि हेमलता.

0: सदाभार करावेळी निघतेसे गीत तुम्ही ऐकले बॉबी ह्या फिल्मातले. गावपी कलाकार आशिले मन्नाडे आणि शैलेन सिंग, संगीतकार आशिले लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि गीतकार विठ्ठलभाई पटेल.
1: शोखियों में घोला जाए फूलों का शबाब, उसमें फिर

ऐकबेनो, 9:40 हो वेळ तुमच्या सांगतानाचा सदाभारी कार्यावळ FM रेनबो सेवा 105.4 MHz. लता मंगेशकर आणि किशोर कुमारांचा जोडावास नित्यस्तुम्ही ऐकलो. गीतकार आशिले नीरज आणि संगीतकार ST परमान.

आंधी या फिल्मत ले गीत निकतेस तुम्हें ऐकले संगीतकार आशिले आर डी बर्मन गीतकार गुलजार आणि गावपी कलाकार लता मंगेशकर आणि किशोर कुमार.

ऐकमनू सदाभार कार्यावळी निमाणे हो आवाज तुम्ही ऐकलो आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांचं काश्मीर की कली या फिल्मातले हे गीत आशिले आणि ह्या गीता सांगताक ही सदाभारी कार्यावळ आम्ही हांगा सोपयता. एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्ज आता बरोबर 10:05 तुमकां ऐकपाक मेळटल्यो दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत केल्ल्यो इंग्लिशींतल्यान खबरो.

आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झवरून श्रोतेहो तुम्ही ऐकत आहात FM रेनबो मराठी गीतांच्या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादई वाहिनीवर 9:30 वाजता
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज

0: सुख म्हणजे
1: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
2: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
1: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
2: अगदी रोज

एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्स आपल्या सोबत आहे मराठी गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता नेहा राजपाल आणि मंदार आपटे.

10:43 झालेले आहेत. एफ एम रेनबो सेवा 105.4 मेगाहर्ट्झ. श्रोतेव, अशक्य असं काहीच नसतं. कोणतीही गोष्ट जोपर्यंत आपण पूर्ण करत नाही तोपर्यंतच ती आपल्याला अशक्य वाटत असते. एकदा सुरुवात केली की मार्ग आपोआप मिटतो.

मराठी गीतांच्या या कार्यक्रमात श्रोतेहो हास्यवर होता आशा भोसले यांचा. आणि कार्यक्रमात आता अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर.

मराठी गीतांच्या या कार्यक्रमात शेवटी हा स्वर होता बेलाशेणी यांचा. FM रेनबो सेवा 105.4 MHz. आता बरोबर 11 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही संक्षेपित करीत आहोत.

गौतमी हे दे हांचो आवाज आणि तांचे संगीत ॲडव्होकेट ऋषिकेश कदम हांच्या गीता खातीर एफ एम रेनबोच्या वितरावणीत सुगम संगीताची ही कार्यावळ आता फुडें व्हरतना अनंत हे दे ऐकूया ताणें गायिल्लें हें गीत बाकीबाब बोरकारांचें संगीतकार अशोक पत्के

पुरुषोत्तम पै हांणी गायल्या तुतुर्भिकाचे घाणेकार हांच्या गीता उपरांत तन्वी वालावलकार. आयकुया श्रीधर कामत हांचे गीत, संगीतकार अशोक पत्के.

तन्वी वाला उल्कार तुम्ही ऐकले आहेत आणि गायले हे गीत श्रीधर कामथांचे सुगम संगीताची ही कार्यवाही एफ एम रेनबोच्या वितरावणीत आणि या उपरांत नेफी रॉड.

एफएम रेनबोच्या वितरावणीत तुम्ही ऐकतात सुगम संगीत. 12:05 आता जायत आयल्यात दिल्ली केंद्रावेल्यान इंग्लिशेतल्यान खबरो आम्ही सहक्षेपित करता.

ਮੇਰੇ ਮੁਚਵਿਤਾਵੇਂ ਤੁਮਚੇ ਸਗਿਆਈ ਬੈਂਕ ਪੋਟਿਨਿਕ ਦਾਮਾਈ ਮਗਾ ਚਯੋ ਕਾਟਿ ਮੈਂ ਕਦਾ ਦਨ ਪਰਚਾ ਸਭੇਤ ਲਿਓ ਹੇ ਤਰੇ ਕੁਆਰ ਕਰਿਆ ਹੋਏ ਅਮਚਾ ਸਟੂਡੀਓ ਤਲਾ ਘੜੇ ਹੈ ਬਰੋਬਰ 12 ਵਰਾ ਜਾਉਂ 10 ਮਿੰਟਾ ਅਣੀ 20 ਸੈਕੰਡ ਜਲਤ ਕਿਆ ਉਪਰੰਤ ਵਿਤਰਾ ਪਚਾ ਤਰੇ ਕੁਆਰ ਕਰਿਆ ਹੋਏ ਚੀ ਰੂਪਦੇਸ਼ਾ फिल्मी संगीताचे रायकत चित्ररंजन कार्यावळींची ही रूपरेषा सांगून झाल्या उपरांत 12:15 1:05 आसतली कातारा तर 2 भक्ती संगीत 2:30 सांग तर 1 पश्चिमी संगीताच्यो कार्यावळी पहिल्या सुवातेर जोकबॉक्स 3 आरजे चॉईस प्रायोजित कार्यावळ एनसीआरटी केल्ली उमंग आम्ही वितळायतात 3:30 रिक्वेस्ट कार्यावळ आसतली 4:05 आणि 5 वर्ल्ड म्युझिक पश्चिमी संगीताच्यो ह्यो तरेकवार कार्यावळी 5:30 मेरेन जाल्या उपरांत परतून एकदा सांजवेच्या प्रसारणात तरेकवार कार्यावळी तुमकां आयकपाक मेळटल्यो 5:35 मराठी चित्रपट संगीत 6:05 रेनबो सांज बॉलिवूड संगीत सफर कार्यावळीचो वेळ 7:10 8 आसतली कातारा तर 8:30 सदाबहार न्यूज एट 9 हे खबरापत्र दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्या उपरांत परतून एकदा पश्चिमी संगीत

यस्टरडे वन्स मोर 9:15, धावरा 5 मिनिटांचे आरजेस चॉईस आणि 11:10 जेस टाईम. ऐकपनो एफ एम रेनबोच्या वितरावणीत आमचं तुमचं सांगत मध्यान रातच्या 12:05 मिनिटां मेरेन.

घरकुल कार्यावळ 12:05 आयकपेनो म्हादय चॅनलाचेर सुरू जाल्या. म्हादय चॅनलाचेर ह्या उपरांत दिसभर वितरपाच्या कांय मुखेल अशा कार्यावळींची याद तुमकां करून दिता. मंगळसूत्र गौरी भालचंद्र कुलकर्णी हांणी सादर केल्ली कथा आमी वितरायतात. कोंकणीतल्या युवणीत सांजवेच्या 5:30 हेडन फेर्नांदेश हांणी सादर केल्ल्यो कविता तुमकां आयकपाक मेळटल्यो. 7:00 पुणे सांजा आनंदाने जगुया अपूर्वा ग्रामोपाध्याय यांचे उलाव. 7:30 तेंडलीची लागवड किशोर भावे यांचे उलाव. तसेच तुमच्याच मागणे वेल्यान रातच्या 10:00 तुमकां आयकपाक मेळटली मनाजोगते गीता. मजगती 9:15 स्पॉटलायट तर 9:30 पब्लीक स्पीक ह्यो कार्यावळी दिल्ली केंद्रा वेल्यान आमी सहक्षेपीत करतले. आयकपेनो म्हादय चॅनला वेल्यान ह्या उपरांत दिसभर वितरपाच्या कांय मुखेल अशा कार्यावळींची ही रुपरेषा आशिल्ली. तुमी आयकली FM रेनबोच्या वितरावणीत आनी म्हादय चॅनला वेल्यान दिसभर वितरपाच्यो तरेकवार कार्यावळी.

एफएम रेनबोच्या मित्रांनी तुम्ही ताल ठरल्या फिल्मी संगीताचे ऐकत चित्ररंजन आशा भोसले दिलराज कौर आणि सांगात्यांच्या आवाजांत तुम्ही ऐकलंय सत्ते पे सत्ता या फिल्मा खातीर राहुल देव बर्मन हांणी संगीतबद्ध केल्ले गुलशन भावरा हांचें गीत आयकपाय न्हू मौसम आणि फिल्मी संगीत ऐकूया लालच फिल्मा खातीर किशोर कुमार लता मंगेशकर आणि सांगात्यांचो आवाज बप्पी लहरी हांचें संगीत गीत अंजान हांचें

गप्पी लहरी यांचे संगीत, किशोर कुमार, लता मंगेशकरांचा आवाज, लालच फिल्मातल्या ह्या गीताउपरांत एका वेगळ्याच दुनियेत उभरपी गुलाम मोहम्मद यांचे संगीत, पाकिजा फिल्मात लता मंगेशकर.

चित्रपट सृष्टीतलं हो मौसम एफ एम रेनबोच्या वितरावणीत चित्ररंजन कार्यावळीत 12 वाजून 32 मिनिटं जातात. मुखेल खबरो.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्विकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in

हाचे वरवींच स्विकारतले. परत एकदां आयकात www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेत स्थळार उपलब्ध आसात. संकेत स्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

किशोर कुमार, लता मंगेशकर, दुनिया एकलव, आक्रमण फिल्मातले हे गीत आणि आता त्याच्यावर पुढे मरताना अनवर आणि कलावळीतले हाकरांचे गीत, खय्याम ह्यांचे संगीत, गुलजार ह्यांची ही रचना, थोडीशी बेवफाई या फिल्मात.

FM रेनबो छे वितरावणी तुम्ही ताल धल्ला फिल्मी संगीताचे रायकर चित्ररंजन किशोर कुमार आणि आशा भोसले बंदिश ह्या फिल्मा खातीर कार्यावळीतले ह्या उपरांतचे गीत आनंद बक्षी हांचे संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: matador, en Macamar, na Sumogana.
1: सजाने लोट्स खुलासो हमजा जोड़ा आवाज एफएम रेनबो ची वितरावणी तुम्ही आयकतात कातारा एक वर जाऊन 31 मिनटा जातात मुखेल खबरों

नमस्कार रसिक, कशो होते हो? एफ एम रेनबोच्या प्रसारणात पुन्हा एकदा आपलं स्वागत. सादर करीत आहोत भक्ती संगीत.

श्रोतेहो, अत्यंत प्रसिद्ध आणि लोकप्रिय असं मराठी भक्तिगीत. शांता शेळके यांच्या लेखणीतून साकारलेली ही रचना संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं, आशा भोसले यांनी गायलेल्या या भक्तिगीतानंतर सुरेश वाडकर.

रेड्डी यांनी गायलेली ही भक्ती रचना साईची पालखी या संग्रहातील होती आणि यानंतर हा सुवर अजित कडकडे यांचा. ही रचना आकाशीच्या देवा या संग्रहातील.

श्रोतः भक्ती संगीताचा हा कार्यक्रम एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत आहात. श्रोतः ईश्वराच्या भक्तीत लीन झाल्यावर मी आणि तो असा भेद कसा नष्ट होतो आणि भक्त ईश्वराशी कसा एकरूप होतो याचं सुंदर वर्णन कार्यक्रमात. यानंतर ही रचना संत सोयराबाई यांची, स्वर आणि संगीत विदुषी किशोरी आमोणकर यांचा.

संत सोयराबाई यांची ही रचना आपण ऐकलीत. किशोरी आमोणकर यांचा हा स्वर. श्रोतेहो, भक्तिसंगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. 2:30 होत आहेत. आपला निरोप घेते मी चारुशीला एलरॉयच्या साथीनं. पश्चिमी संगीत या क्षणी मुखेल खबरो. ऐकत रहा FM रेनबो.

आकाशवाणी एफ एम रेनबो म्युझिकली यो असिस्टंट आरजे एलरॉय यांच्या बरोबर पश्चिमी संगीताची कार्यवाही तुम्ही ऐकत आहे वर्ल्ड म्युझिक. आणि आता बरोबर 5:30 आणि 25 सेकंद जातात. हा आरजे प्रकाश तुमका माय मगाचा काळजा सावन योकार भेटयता.

91.5 बरोबर 5:31 आता जाणून घेऊया आजच्या दिवसा 105.4 MHz FM रेनबो सेवेत वितरपाचा तारीखवार अशा कार्यावळींची रूपरेषा. 5:35 रूपरेषा सांगून झाल्या उपरांत मराठी चित्रपट संगीत तुमकां ऐकपाक मेळटली ही कार्यावळ. 5:58 कोंकणीतल्यान मुखेल खबरो आनी त्या उपरांत 6:00 हिंदीतल्यान खबरो आमी तुमच्या खातीर सहक्षेपीत करतात. सोवरा 5 सगळ्यांच्या आवडीची कार्यावळ रेनबो सांज. मजगती 6:30 कोंकणीतल्यान राष्ट्रीय खबरो तुमकां ऐकपाक मेळटल्यो. 6:35 परत आमची तुमची भेट रेनबो सांज ह्या कार्यावळीन आनी 6:58 कोंकणीतल्यान मुखेल खबरो. सात वरां 5 इंग्लिशीतल्यान खबरो आमी सहक्षेपीत करतात. जाल्यार 7:10 बॉलिवूड संगीत सफर ही कार्यावळ तुमच्या भेटीक आनी मजगती 7:20 प्रादेशीक कोंकणी खबरो तुमकां ऐकपाक मेळटल्यो आकाशवाणी पणजी केंद्राच्या स्टुडिओतल्यान. सात वरां 58 कोंकणीतल्यान मुखेल खबरो आनी त्या उपरांत 8:00 कातारांची कार्यावळी खातीर अष्टानू ताल दरात. 8:30 सदाबहार हिंदी फिल्मी गीता. 9:00 News@9 आनी त्या उपरांत कार्यावळी पश्चिमी संगीताच्यो. 9:15 यस्टरडे वन्स मोर. 10:00 हिंदीतल्यान खबरो आमी तुमकां सहक्षेपीत करतात. 10:05 आरजेस चॉईस तुमकां ऐकपाक मेळटली आनी त्या उपरांत 11:10 जीएस टायम. तर इश्टानो ही आशिल्ली रूपरेषा आयच्या दिसा 105.4 MHz FM रेनबो सेवेत वितरपाच्या तारीखवार अशा कार्यावळींची. इश्टानो आकाशवाणी पणजी केंद्राची म्हादय सेवा 233.1 MHz म्हळ्यार 1287 KHz ती सुद्धा तुम्ही ट्यून इन करपाक शकता आनी विविध भारती सेवा सुद्धा तुम्ही ऐकपाक शकता. तुम्ही ऐकतात 105.4 MHz FM रेनबो, म्युझिकली यॉर्स.

आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा. तुमचे आवडीच्यो कार्यावळी आता ऐकात, लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात. आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म
1: वेव्स.
0: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव इव्हेंट्स आणि खूप किदें.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.
2: आकाशवाणी FM रेनबो म्युझिकली यॉस. मित्रांनो, 5:35 होत आहेत आणि मराठी चित्रपट गीतांच्या ह्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.

मित्रांनो, इश्कवाला लव्ह या चित्रपटासाठी स्वप्नील बांदोडकर आणि बेला शिंदे यांचे हे जोडस्वर आपण ऐकले ह्या सुंदर अशा गाण्यासाठी.

मित्रांनो, कधी कधी प्रेमाची चाहूल लागली की मन स्थिर राहत नाही, ते धडधडतं, हरवतं आणि नकळत कोणाच्या तरी आठवणीत गुंतून जातं. अधीर मन झालं हे गाणं अशाच बेचैन, गोड आणि कोवळ्या प्रेमभावनांचं प्रतीक आहे. श्रोते हो, सुंदरचं हे गाणं श्रेया घोषाल यांचे हे स्वर या गाण्यासाठी, नीलकंठ मास्टर या चित्रपटासाठी हे गाणं श्रोते हो आपण ऐकलं.

आठवणी असतात. श्रोतेहो, बंध प्रेमाचे ह्या चित्रपटासाठी प्रीती कामत आणि शंकर महादेवन यांचे हे जोडस्वर ह्या गाण्यासाठी आपण ऐकले. मराठी गीतांचा हा प्रवास 105.4 MHz FM रेनबो सेवेतून आपण करत आहात.

मित्रांनो, कधी कधी मनाला कोणतंही बंधन मान्य नसतं. ते वाऱ्यासारखं मुक्त, उधळलेलं आणि स्वप्नांच्या दिशेने धावत राहतं.

0: मन उदाहरण वाऱ्याचे श्रोते हो अगबाई अरेच्या या चित्रपटासाठी शंकर महादेवन यांचे हे स्वर, अजय अतुल यांचं संगीत ह्या गाण्यासाठी आपण ऐकलं. आणि मित्रांनो, याचबरोबर हा कार्यक्रम इथेच संपन्न होत आहे.
1: आपल्या जडणघडणीत आकाशवाणीची भूमिका असते फार महत्वाची. आकाशवाणी करते आपल्यावर चांगले संस्कार. आकाशवाणी बद्दल
2: गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत व्यक्त करतायत आपले विचार.
3: मी लहानपणापासून आकाशवाणी ऐकतो, आजही ऐकतोय, आपणही सर्वांनी ऐकावे ही विनंती.
4: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी.
5: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना.
6: 2 ते 2:30 या वेळेत
7: हा छंद जीवाला ला विपिसे. हा
4: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भाव तरंग. सदाबहार नाट्य संगीत.
5: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना. दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
6: FM रेनबो,
5: संगीताची सप्तरंगी दुनिया.
8: अरे अरे अरे, गुळ्यांची स्ट्रीप बाहेर किद्याक उडयली?
9: अगो गुळ्यो सोपल्यो मगो त्यो.
8: गुळ्यो सोपल्यो म्हणून ती स्ट्रीप बाहेर उडव? तुका खबर ना
9: किदें?
8: घरान ओल्या कोयराची आणि सुक्या कोयराची अशो 2 बालद्यो असतात. किदें कळें सांग?
9: ओल्या कोयराची वेगळी बालदी आणि सुक्या कोयराची वेगळी बालदी अशो 2 बालद्यो.
8: चल तर सकल वच, उडयली सोपिल्ली वखदांची स्ट्रीप परत हाड आणि घरात आशिल्ल्या सुक्या कोयराच्या बालदेनूच उडय.
9: हा करता.
8: सुको आणि ओलो कोयर आपणेच व्यवस्थित उडवप ही स्वच्छतेच्या अभियानाची मुळावी सुरुवात.
9: बऱ्यो सवयो आपणवया, स्वच्छता राखूया.
8: स्वच्छता ही सेवा.
0: 105.4 MHz FM रेनबो इष्टानो, कांयच खिणा भितर बरोबर 5:58 मिनटांचेर तुमकां आयकपाक मेळटल्यो कोंकणींतल्यान मुखेल खबरो.

अशा प्लेयर्स ह्या फिल्मांतल्यान मोहीत चौहान, श्रेया घोशाल हांचो जोड आवाज ह्या गिता खातीर, प्रितम हांचे संगीत ह्या गिता खातीर अशा तुमी आयकले. रेनबो सांज ही कार्यावळ तुमी आयकतात 105.4 MHz FM रेनबो सेवेत.

हर्षाला नभ मेघाने आखरी मेले, तारांगण सर्वही झाकुनी गेले. अशानं मळब ज्यांना कुपानी भरता, ढगान भरता, त्यांना फक्त हवामानच बदल जायना पण मनशाचं मूडसुद्धा बदलता. आणि असंच आमचं मूडसुद्धा बदल. आणि असेच हे सोबीत गीत, अशानं नाट्य गीत आम्ही ऐकले. संगीत सौभद्र या नाटकातल्या निशानो हे नाट्यगीत आम्ही ऐकले. अण्णासाहेब किर्लोस्कर हांची गीतरचना आणि त्यांचेच संगीत आशिल्ले या गीता खातीर.

0: יש לנו רינבו סאונד, זה עיקר יעוד מגדה, דיקשי פאזו, שער מגה הרץ, FM, רינבו סוויד, יש לנו יד קורן דידה, קייס קינה בידור, סוגר עתיס מנטן שירק פקרוואט, קוקנית ליאן, רשטרי הקוברו.
1: नमस्कार आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामत तुमका राष्ट्रीय खबर दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूनी आज नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात 2026 वर्षाच्या दुसऱ्या संरक्षण गुंतवणूक सोहळ्यात शौर्य पुरस्कार भेटले. संरक्षण दळ, केंद्र सशस्त्र पुलीस दळ आणि राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या पुलीस दळांच्या जवानांक राष्ट्रपतींनी आज सांजवेळा शौर्य पुरस्कार भेटले. सशस्त्र दळ, केंद्र सशस्त्र पुलीस दळ आणि हेर सुरक्षा संघटनांच्या कर्मचाऱ्यांनी दाखविल्या असाधारण शौर्याची दखल घेऊन हे पुरस्कार देतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगला की त्यांनी आपल्या सेशल्स भेटीतल्यान महत्वाचे परिणाम साध्य केल्यात, जका लागून भारत आणि सेशल्स हांच्यामधली इष्टागत आणि घट जातली. सोशल मीडियाचे केल्या पोस्टात प्रधानमंत्र्यांनी नमूद केला की फाटल्या 50 वर्षात दोन्ही देशांमधले संबंध खोलायेन विश्वास आणि सामायिक प्रगतीचेर आधारित असतात, जाल्यार फुडली 50 वर्सां नाविन्य, शाश्वतता आणि सामायिक समृद्धीच्या दृष्टीन महत्वाची थारतली. तशेंच सेशल्साच्या

0: स्वातंत्र्याक 50 वर्सां पुराय जाल्ल्यान आयोजित केल्ल्या राष्ट्र दीस सुवाळ्याक हाजीर रावपाची खोस तांणी उक्तायली.
1: मेरी यात्रा ऐसे ऐतिहासिक अवसर पर हो रही है जब सेशल अपनी स्वतंत्रता के 50 वर्ष पूरे कर रहा है और हम भारत सेशल राजनयिक संबंधों की भी 50वीं वर्षगांठ मना रहे. इन 50 वर्षों की यात्रा में हमने मित्रता को विश्वास में, विश्वास को सहयोग में और सहयोग को जन कल्याण में बदला है. हिंद महासागर ने भारत और सेशेल के संबंधों को सींचा है.
0: हरियाणा आणि राजस्थान हांच्या मधल्या उदक वाटपाच्या कबलातीचे सय करपा खातीर आज केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांच्या अध्यक्षतेखाला नवी दिल्लीत बसका झाली. ह्या बसकेत केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हांचो आस्पाव आशिल्लो. काँग्रेसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हांणी आज नवी दिल्लीच्या संसद घरात राज्यसभेचे वांगडी म्हूण सोपूत घेतलो. कर्नाटकातल्यान राज्यसभेत फेरनिवड जावन वेचून आयिल्ल्या खरगे हांकां उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी पी राधाकृष्णन हांणी सोपूत दिलो. ह्यावेळार केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू, भलायकी मंत्री जगत प्रकाश नड्डा आणि काँग्रेसीचे वरिष्ठ फुडारी सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी हजर आशिल्ली. सरकारान प्राथमिक, माध्यमिक आणि तृतीयक भलायकी सेवांचो विस्तार करून देशाची भलायकी सेवा खूप घटमूट केल्या असे केंद्रीय भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा हांणी सांगला. नवी दिल्लीत जाल्ल्या सेंट्रल काउन्सिल ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरच्या 16व्या अधिवेशनात उलयताना नड्डा हांणी सांगले की नागरिक आणि भलायकी व्यवस्थेमधलो पहिलो संपर्क बिंदू म्हणून 1.86 लाख आयुष्मान आरोग्य मंदिर स्थापन केल्यात.
2: ॲप्लिकेशन्स लॉन्च इज गोइंग टू प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. Under the visionary leadership of Prime Minister Shri Narendra Modi ji, many new initiatives have taken place in the past 12 years. The National Health Authority and PM Jai Pradhan Mantri Jan Arogya Yojana has expanded the health facility and made it accessible and affordable throughout the length and the breadth of the country. And incorporates 62 crore people. And now India is the world's largest digital public infrastructure healthcare.
0: ब्रिक्स चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या शिष्टमंडळान आज नवी दिल्लीत विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह हांची भेट घेतली. नवनिर्माण, स्टार्टअप, उदेते तंत्रगिन्यान, संशोधन सहकार्य आणि उद्योजकतेवरवी ब्रिक्स आणि ब्रिक्स प्लस पर्यावरण प्रणालीत उद्देगिक फुडारपणाखाला जागतिक संलग्नताय आणि सहकार्य घटमूट करपाचेर बसकेत भर दिल्लो. जागतिक नवनिर्माण केंद्र म्हणून भारताची वाढत आशिल्ली नामना आणि उदयाक येवपी तंत्रगिन्यानातले फुडारपण हाका लागून उद्देगीक संघटनांक राष्ट्रीय वाढ आणि जागतिक उदरगतीत योगदान दिवपी घटमूट आंतरराष्ट्रीय भागीदारी तयार करपाची आदर्श संद मेळटा असे ताणी सांगले. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळान आज त्रिभास धोरणाविषयी मार्गदर्शक तत्वां जारी केल्यात. सध्याच्या 10वीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांच्या गटाक नव्या भास धोरणाक पाळो दिवचो पडचो ना असे मंडळान निवेदनात स्पष्ट केला. तसेच सध्या 7वी, 8वी, 9वीच्या वर्गात शिकपी विद्यार्थ्यांक 10वीच्या वर्गात वतकीच तिसऱ्या भाषेच्या बोर्डाची परीक्षा दिवपाची गरज ना. अमेरिकेतल्या ह्युस्टन स्टेडियमाचेर आज राती फिफा विश्वचषकाच्या 32व्या फेरयेत ब्राझील आणि जपान हांच्या मदीं खेळ रातच्या 10:30 जातलो. 32व्या फेरयेत आणि एक खेळ अमेरिकेतल्या बॉस्टन स्टेडियमात जर्मनी पेराग्वे आड फांतोडेर 2 वरांचेर खेळटलो. भारतीय हवामान खात्यान आज उपहिमालयन अस्तंत बंगाल आणि सिक्कीमातल्या काही सुवातांनी व्हड पावस आणि धडकांनी पावसाचो रेड अलर्ट जारी केला. तसेच फुडल्या 3 दिसां खातीर दर्यादेग कर्नाटक, कोकण गोंय, लक्षद्वीप तामिळनाडू, पुडुचेरी, करायकल, तेलंगणा आणि विदर्भातल्या काही सुवातांनी घोग्याचो पावस पडपाचो अदमास दिला. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आसतल्यो फाल्यां सकाळच्या 8:40 वरांचेर. नमस्कार.

विद्युत वा फॉसिल फ्यूल अशा खंयच्याच इंधनाचो वापर जायना. अशानो फुडारान हायड्रोजन फ्यूल सेलचे हे तंत्रगिन्यान मेट्रो वा पब्लीक ट्रांसपोर्ट बसीस ज्यो आसात तातूंत आमकां पळोवपाक मेळटले, जाका लागून उर्जे खातीर पेट्रोल वा डिझल हाचेर आमकां निंबून रावचें पडचें ना, आनी त्याच बरोबर पर्यावरणाक सुद्दां हाचो फायदोच जातलो.

अशा गुरु या फिल्मा खातीर श्रेया घोषाल आणि उदय मजुमदार हांचो आवाज, ए आर रेहमान हांचे संगीत तुम्ही ऐकता रेनबो सांज ह्या कार्यावळीन. अशा तुमकां याद करून दिता कांयच खिणा भितर बरोबर 6:58 मिनटांचेर ऐकपाक रावात कोंकणीतल्यान मुखेल खबरो.

नमस्कार, हांव प्राप्ती गांवकर. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात 2026 वर्षाच्या दुसऱ्या संरक्षण गुंतवणूक सुवाळ्यात शौर्य पुरस्कार भेटयतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आपल्या सेशल्स भेटयतल्यान म्हत्वाचे परिणाम साध्य केल्यात, जाका लागून भारत आणि सेशल्स हांच्या मदली इश्टागत आनीक घट जाल्या. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळान आयज त्रिभाष धोरण विशीं मार्गदर्शक तत्वां जारी केल्यात. गोंय सरकाराच्या फुडारपणाखाला गोंयांत जैव विविधताय मंडळा वतीन वडाचे रोप लावपाची येवजण राज्यभर सुरू जातली अशी घोषणा मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी केल्या. पावसाच्या दिसांनी दक्षिण गोंयांतल्यो न्हंयो घसघश्यांचेर वचपाक बंदी. कामाच्या सुवातेर बायलांची लैंगिक सतावणूक प्रतिबंध बंदी आणि निवारण कायद्याखाला नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक. कला आणि संस्कृती संचालनालयान चालीक लायिल्ल्या वेगवेगळ्या येवजणाखाला अर्ज सादर करपाची मुजत 17 जुलै 2026 मेरेन वाढयल्या. फुडल्या 4 दिसांत उत्तर आणि दक्षिण गोंय जिल्ह्याच्या कांय सुवातींनी वादळी वाऱ्यासयत व्हड प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

फेरियन प्रवेश केला. आईच्या खेळांसुद्धा अशा ब्राझील, जपान आड, जर्मनी, पराग्वे ह्या संघाआड आणि नेदरलँड्स, मोरोक्को ह्या संघाआड खेळटलो. अशानो फुडल्या फेरयेंत खंयचो पंगड आपली सुवात बूक करता हाची वाट सगळे प्रेक्षक आतुरतेन पळोवपाक रावल्यात. आनी अशानो आमी सुद्दां ही वाट पळयतात ह्या विश्वचषक सर्तीन फुडें कितें घडटलें हाचेर आमी नजर धरून आसात.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 च्या दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या

राष्ट्रीय पुरस्कारां खातीर ऑनलायन अर्ज स्विकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्सा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

आकाशवाणी एफ एम रेनबो म्युजिकली यो इश्टान बॉलिवूड संगीत सफर ह्या कार्यावळीन तुमकां माय मोगाचो येवकार. इश्टान आयचो बॉलिवूड संगीत सफर त्या आवाजाक समर्पीत जाणी दर एका भावनेक मोग वेदना विरह आनी आशेक सोबीतपणान विणला.

हर सण अरजीत सिंग हांचो आवाज आणि अरजीत सिंग हांच्याच खातीर ही बॉलिवूड संगीत सफराची कार्यावळ जवान या फिल्मातल्यान हे गीत अरजीत सिंग आणि शिल्पा राव हांच्या जोड आवाजातल्यान

0: यश आशिकी टू या फिल्मातल्यान हे गीत, यश लाखांनी लोकांच्या काळजाची धडकन हे गीत झाले. अरिजित सिंग त्यांचं व्हडलो ब्रेक तुम ही हो ह्या गीतान त्यांना मेळो आणि त्या गीतान त्यांना रातोरात सुपरस्टार केलं असं आम्ही म्हणपाक शकता. यशानो बॉलिवूड संगीत सफर तुम्ही ऐकतात आणि तुमका याद करून देता कायच क्षणा भितर ऐकपाक रावात कोकणीतल्यान प्रादेशिक खबरो.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं हांव प्राप्ती गांवकर तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. गोंय सरकाराच्या फुडारपणाखाला गोंयांत जैवविविधताय मंडळा वतीन वडाचे रोप लावपाची येवजण राज्यभर सुरू जातली अशी घोषणा मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी केल्या. पावसाच्या दिसांनी दक्षिण गोंयांतल्यो न्हंयो घसघस्यांचेर देंवपाक बंदी, कामाच्या सुवातेर बायलांची लैंगीक सतावणूक प्रति

0: प्रतिबंध बंदी आणि निवारण कायद्याखाला नोडल अधिकाऱ्याची नेमणूक. आता पुराय खबरो. गोय सरकाराच्या फुडारपणाखाला गोयात जैवविविधताय मंडळा वतीन वडाचे रोप लावपाची येवजण राज्यभर सुरू जातली अशी घोषणा मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी केल्या. मंडळा वतीन वडाचे रोप फुकट वाडटले अशें तांणी म्हणला. एक पेड माके नाम ह्या येवजणेखाला दिवाडी हांगा आयोजित केल्ल्या कार्यावळींत ते उलयताले. ह्या वेळार तांच्या हस्तुकीं वडाचें झाड लावन कार्यावळीची सुरवात जाली. दिवार बेटाक पांचवे चार दवरपाक फुडल्या 5 वर्सांत सैमा विशयक वेगवेगळ्यो कार्यावळी सरकार राबयतले अशें मुखेलमंत्र्यान म्हणला. हे मोहिमेक लागून गोंयभरांतल्या दरेका गांवांत एक वडाचें झाड लावपाची मोख सरकारान दवरल्या.
1: वड हें झाड बायोडायवर्सिटीच्या दृश्टीन खूप महत्वाचें आसा, कारण तें ताजी रूट ही खूप जमनीत रुतलेली असता. ताजेर वेगवेगळे पक्षी हे वडाच्या झाडा खातीर त्या सभोवती येतात. वेगवेगळी बायोडायवर्सिटी वडाचे झाड प्रिझर्व करता आणि खूप मोठ्या प्रमाणात उदकाची स्टोरेज करून त्या पद्धतीत दवरता. वडाचे झाड रोवपाची संकल्पना वटपौर्णिमेच्या निमित्तात आम्ही ज्यो महिला सातत्यात वडाची पूजा करता त्यांच्यानीच ते रोवचे म्हणून हो संकल्प असा.
0: दिवार बेटाची सैमाची गिरेस्तकाय आनीक वाडयात. प्लास्टीक मुक्त आनी नितळ परिसर ही दिवार बेटाची वळख जावनी अशें आवाहन ह्या वेळार थळाव्या नागरिकांक मुखेलमंत्र्यान केला. रोरो फेरीबोट सेवा दिवाराच्या नागरिकां खातीर फुगट आसतली, पर्यटकांक मात ते खातीर शुल्क फारीक करचें पडटले अशें तांणी म्हणला. दक्षीण गोंय आनी कुशावती जिल्ल्याधिकाऱ्यान पावसाच्या दिसांनी दक्षीण गोंय आणि कुशावती जिल्ह्याच्या वाठारातल्यो न्हंयो, तळी, घसघशे, मायनी आणि चिऱ्या खणी सारखिल्ल्या हेर उदका स्त्रोतांनी पेवपाक, न्हावपाक वा उदकान देंवपाक बंदी लागू करपी आदेश जारी केल्या. घसघश्यांचेर भेट दिवपाक बंदी आसची ना, पूण घसघश्यांचेर पेवपाक, न्हावपाक वा उदकांत देंवपाक, डायव्हिंग करपाक, क्लिफ जंपिंग वा घसघश्यांच्या सरभोवतणी कसली हेर उदका संबंधित कृती करपाक बंदी आसतली, नेमांचे उल्लंघन करपी व्यक्ती आड कायदेशीर कारवाय जातली अशें सरकारान सांगला. दक्षीण गोंय आनी कुशावती जिल्ल्याधिकाऱ्यान कामाच्या सुवातेर बायलांची लैंगीक सतावणूक प्रतिबंध बंदी आनी निवारण ह्या कायद्याखाला नोडल अधिकाऱ्याची नेमणूक केल्या. दक्षीण गोंय आणि कुशावती जिल्ह्याच्या संबंधित नगरपालिकांचे मुख्याधिकारी आणि संबंधित तालुका मामलेदारांची त्यांच्या संबंधित वाठाराखातीर नोडल अधिकारी म्हणून नेमणूक झाल्या. नोडल अधिकारी कामाच्या सुवातेर बायलांचेर जावपी लैंगिक सतावणुकीच्यो कागाळी स्विकारतले आणि त्यो कागाळी जिल्ह्याच्या थळाव्या कागाळ समितीक धाडटले असे म्हणला. जळारांपासून जावपी मलेरिया, डेंग्यू आणि चिकुनगुनिया यासारख्या दुयेंसांचेर आळाबंद हाडपाक शाळांनी बेगोबेग पावलां उखलची अशें राज्य शिक्षण संचालनालयान मागला. शाळांनी आपल्या आवारांत जळारांची पैदास जाता काय ना हाचेर देखरेख दवरपाक एका नोडल शिक्षकाची नेमणूक करची आणि भुरग्यांक हेल्थ एम्बेसेडर म्हणून वेचून काढचे असे मागला. हे विद्यार्थी नोडल शिक्षका वांगडा शाळा वाठाराची तपासणी करतले आणि घराकडेनय स्वच्छता दवरपाक जागरूकताय निर्माण करतले. पालक शिक्षक संघ, इको क्लब तसेच हेर संघटनांच्या पालवान शाळांनी हो वावर हातांत घेवचो आणि शाळेचो वाठार जळारापसत मुक्त करचो असे या परिपत्रकांत म्हणा. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावेल्यो खबरो. गोयातल्या सहकारी क्षेत्राची उलाढाल सुमार 15,000 कोटी रुपया आसा आणि ती 20,000 कोटी रुपया मेरेन पावपाची मोख दवरपाक जाय असे सहकार मंत्री सुभाष शिरोडकर हांणी सांगले. देशभरातल्या सहकारी क्षेत्रात व्हडली क्रांती घडत आसा आणि सहकारी क्षेत्रात आधुनिकीकरण गरजेचे आसा. देशात सहकार मंत्रालयाची थापणूक जाल्ल्या 5व्या वर्साच्या निमतान आयोजित केल्ल्या राष्ट्रीय सहकारी सप्तकाच्या उक्तावण सुवाळ्यात ते मुखेल सोयरे म्हणून उलयताले. फोणेच्या राजीव गांधी कला मंदिरात ही कार्यावळ आयोजित

आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या यूट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा.

0: FM रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घराघरान
1: हाय हाय आणि आता तर FM रेनबो पणजी पावता पुराय संसारांत
0: तुमच्या अँड्रॉइड फोनावेल्यान डाउनलोड करात FM रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी FM रेनबो
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाईव्ह न्यूज सिलेक्ट करात
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि FM रेनबो गोवा सिलेक्ट

0: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
0: हय, पुराय संसारभर.

द वन एन्ड ओन्ली अरिजित सिंग हांच्या खातीर आयची ही बॉलिवूड संगीत सफर खऱ्या वर्षान डेडिकेट आनी त्याच खातीर कबीर सिंग ह्या फिल्मातल्यान हे गीत अरिजित सिंगांचो आवाज मिथून हांचे संगीत

अचानक सेलिब्रेटींग अरिजीत सिंग, अचानक कबीर सिंग या फिल्मांतल्यान हे गीत अरिजीत सिंगांचो आवाज, मिथून हांचे संगीत ह्या गीता खातीर तुमी आयकले बॉलिवूड संगीत सफर. ही कार्यावळ तुमी आयकतात 105.4 MHz FM रेनबो सेवेंत.

ए दिल है मुश्किल या फिल्म अरिजीत सिंह हंजो आवाज आणि प्रीतम हांचे संगीत, अमिताभ भट्टाचार्य हांची ही शब्दरचना ह्या गीता खातीर आशिल्ली.

अष्टानो मुखावले गीत सिम्बा या फिल्माखातीर अरजित सिंग आणि असीस कौर ह्यांचा जोड आवाज, तनिष्क बागची ह्यांचे संगीत या गीताखातीर.

हर्षण जिविताच्या प्रवासान मुखार वचत रावपाक हे गीत एक प्रेरणा म्हणून काम करता. कितल्योय आडमेळी निर्माण झाल्यो वा मार्ग कितलोय कठीण असलो तरी सुद्धा थांबनासतना ते काम करीत रावपाचो संदेश हे गीत आमकां दिता. आनी शाणो असोच प्रवास सुद्धा आशिल्लो द वन एन ओन्ली अरजीत सिंग हांचो सुद्धा. शाणो अरजीत सिंग हांच्या खातीर ही बॉलिवूड संगीत सफर कार्यावळ आयज आमी आयकतात. आनी शाणो मुखावयले गीत तुलसी कुमार आनी अरजीत सिंग हांच्या जोड आवाजांतल्यान भूल भुलैया 2 ह्या फिल्मा खातीर शाणो तुमकां ऐकपाक दिता.

इष्टनो अरिजीत सिंग आणि तुलसी कुमार यांच्या जोड आवाजातलं गीत. इष्टनो अरिजीत सिंग हांचो जायत्या फिल्मफेअर आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांचा भौमान झाला आणि भारत सरकारान सुद्धा पद्मश्री हो पुरस्कार त्यांना भेटला. आणि इष्टनो होच आमचा कलाकार बॉलिवूड संगीत सफर या कार्यावळी खातीर द वन अँड ओनली अरिजीत सिंग.

कृष्ण बॉलिवूड संगीत सफर या कार्यवळीतले हे निमणे गीत अरिजित सिंग आणि श्रेया घोषाल यांच्या जोड आवाजातल्या

म्युझिकली ऑस आकाशवाणी एफ एम रेनबो इश्टानो बरोबर 8:26 जातात. कातारांच्या ह्या कार्यावळीन तुमकां माय मोगाचो काळजासान येवकार भेटयता. हांव आर जे प्रकाश.

0: तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर एफ एम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावू येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा एफ एम रेनबोंत सांजवेळा 8 वरांची कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा.
1: हॅलो

यश नो मुखावले गीत बॉबी या फिल्मा खातीर शैलेंद्र सिंग आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल हांचे हे गीत आनंद बक्षी हांची शब्दरचना या गीता खातीर

रचना हे गीत त्या भावनांची काणी सांगता जय मोग काळजात रावता पूण तो उतरांनी उक्तप सोपन हय. रचना केन्ना केन्ना मनीस हो कवी नासूं येता पूण कोणाच्या खाशेल्या मनशाची उपस्थिती ताका कवितेची कला शिकोवन वयता. रचना सोबीत हे गीत सदाबहार फिल्मी गीतांचो हो प्रवास तुम्ही करता 105.4 MHz FM रेनबो सेवेत.

विषाणू सी आय डी या फिल्मा खातीर आशा भोसले, मोहम्मद रफी, समशाद बेगम हांचो जोड आवाज आशिल्लो. ओपी नयर हांचे संगीत तुम्ही ऐकले. विषाणू सदाबहार फिल्मी गीतांची ही कार्यावळ 105.4 MHz FM रेनबो सेवेत तुम्ही ऐकतात.